ही कमलमा निवास करणारा, कमल धारण करणारा, श्वेत वस्त्र, श्वेत चंदन आणि श्वेत मालावती शोभता ही मनोहारिणी विष्णुप्रिये, त्रिभुवनमा वैभव आपणारा ही भगवती लक्ष्मी अमारा उपर प्रसन्न था, प्रसन्न था।

तो शक्रानी स्तुती पण किती सुंदर बहु जाणी ती शि ओम शक्रादय सुरगणा हे श्लोक तू जाणीतोष नमतीक पद्य द्वारा वंदना करिये.

ही अग्निने तृप्त करणारी शक्ती, स्वधा पितृने तृप्त करणारी शक्ती, आणि बधा नामोती प्रसिद्ध जगदंबा, आपने अमे प्रणाम करिये विश्वनु कल्याण था, समस्त विश्वनु कल्याण।